0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM आनंदी रहा आनंद।
1: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां,
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
4: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्याने शरीर आणि मनाची शुद्धी होते। म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं।

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसण भांडण आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहा, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: पुणेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन. खुश रहो, खुशियां बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात?
1: आणि आपुलकीचा प्रश्न, गाणी ऐकताना
0: ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आज आपण सतार या वाद्याचा दुसरा भाग घेतो, कारण सतार या विषयावरची अजून काही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, पण वेळे अभावी आपण ती पहिल्या भागामध्ये घेऊ शकलो नाही, म्हणून त्याचे मला दोन भाग करावे लागले आहे. चला तर मग आपण उत्सुक आहोत पुढची माहिती ताईंकडनं ऐकून घेण्यासाठी. ताईंचे तसेच तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
2: धन्यवाद
0: ताई. आज आपण सतार दुसरा भाग मध्ये श्रोतांना अजून काही माहिती सांगणार आहोत, पण तत्पूर्वी श्रोतांना मला सांगायचं की आजच्या भागात आपण कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत त्याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊयात. श्रोतो, नंबर एक, 1957 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देवानंद आणि ST बर्मन या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता. नंबर दोन, 1975 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यातच त्या चित्रपटावरती बंदी घालण्यात आली होती. नंबर तीन, 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली खूप गाजला होता. असे अनेक प्रश्न, अनेक माहिती आपण ताईंकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आपण आजच्या भागाला. ताई, आपण मागच्या भागामध्ये जेवढी काय माहिती आपल्याला सांगता आली तेवढी माहिती आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. आता आपण दुसऱ्या भागाकडे आलेलो आहोत, तर तुमच्याकडे अजून ह्या सतार बद्दल काय माहिती आहे ती तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
2: हो, मागच्या भागामध्ये आपण बरीच शास्त्रीय संगीतावर आधारलेली अशी सतारी संबंधित गाणी ऐकली होती. समय चक्र ही कल्पना आपण मागच्या भागात आपण समजून घेतली होती. तर ऋषी, मला असं वाटतं की आजच्या भागाची सुरुवात मस्त उडत्या चालीच्या गाण्यांनी केली तर.
0: नक्कीच, का नाही. श्रोतो, 1957 साली वर्षी झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देवानंद आणि ST बर्मन ह्या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता. श्रोतो, 1957 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं पेंगेस्ट. पेंगेस्ट हा चित्रपट सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देव आनंद आणि ST बर्मन या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता. आपण आता जे गाणं ऐकणार आहोत त्याची सुरुवात हिरो आणि हिरोईन बागेमध्ये आहेत. हिरो अर्थात देव आनंद आणि हिरोईन अर्थात नूतन. कदाचित श्रोत्यांनी ओळखलाच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत, छोड दो आचल जमाना क्या कहेगा.

0: एक दिल एक जान है हम तुम, जमाना क्या कहेगा।
1: हा हा छोड़ दो आजकल, जमाना क्या कहेगा।
0: हा हा हा इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा।
1: जमाना क्या कहेगा,
0: दीवाना क्या कहेगा।
2: या गाण्यामध्ये होते अवखळ प्रियकर प्रेयसी, पण एकदम मॅच्युरिटी असलेले मध्यम वयीन पती पत्नी जेव्हा विरहानी भरलेलं प्रेम व्यक्त करतात तेव्हा त्या गाण्याच्या मूडला सतारीची साथ चालेल का विजोड वाटेल, तुला काय वाटतं ऋषी?
3: आपण ऐकूनच

आपण आता जे गाणे ऐकणार आहोत त्याचे शूटिंग अनंतनाग जवळील 8व्या शतकातील उद्ध्वस्त झालेल्या मार्तंड सूर्य मंदिरात झाले होते. श्रोत्यांनी ओळखलंच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत तेरे बिना जिंदगी से कोई. ऐकूयात आंधी चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: या गाण्यात आपण अनुभवली ती पती पत्नीच्या विरहाची भावना. पती पत्नी मध्ये सध्या खूप प्रेम असेल, पण येणाऱ्या काळात जर विरह होणार असेल तर. आता जे पुढचं गाणं ऐकणार आहोत त्यात आजारपणाने मरणाच्या वाटेवर असलेला नवरा बायकोची समजूत घालतोय की मला विसरून जा, काही दिवसांनी मी नसेन. आणि ती म्हणतेय की अरे, सगळं आयुष्य तुला समर्पित केलं आणि आता तू म्हणतोयस की मला विसरून जा, शक्य तरी आहे का ते?
1: श्रोतो, त्यांनी अतिशय सुरेखरित्या वर्णन केलेलंच आहे. चला तर मग ऐकूयात आजच्या भागातलं तिसरे गीत. 1963 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली खूप गाजला होता? श्रोतो, 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते दिल एक मंदिर. हा चित्रपट त्या काळी खूप गाजला होता. हा चित्रपट 1962 साली प्रदर्शित झालेल्या एका तमिळ चित्रपटाचा रिमेक होता, ज्याचे दिग्दर्शन श्रीधर यांनीच केले होते. त्या तमिळ चित्रपटाचे नाव होते नेंजिल और आलयम. हे जे गाणं तुम्हाला आम्ही ऐकवणार आहोत, त्या गाण्याच्या सुरुवातीला हिरोईन सतार वाजवत आहे आणि गाणे गात आहे, तर हिरो हॉस्पिटलमध्ये बेडवर हे गाणं ऐकत आहे. हिरोईन अर्थात मीना कुमारी आणि हिरो अर्थात राजकुमार. चला तर मग ऐकूयात दिल एक मंदिर या चित्रपटामधलं हम तेरे प्यार में सारा आलम हे गीत.

0: कोंडलेल्या भावना मोकळी करणारी ही दोन गंभीर मूळची गीतं आपण ऐकली. अनेक वेळेला या कोंडलेल्या भावना शरीराला पोखरतात आणि आजाराचं रूप घेतात. संगीतात ही जादू आहे की या तुंबलेल्या नकारात्मक भावना हळूवारपणे साफ करून देऊ शकतो. गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्चते असा एक श्लोक आहे. म्हणजेच गीत म्हणजे शब्द सूर यांनी नटलेलं गाणं, वाद्यवादन आणि नृत्य या तिन्हींचं मिळून बनलं आहे ते संगीत. मागच्या भागात आपण ऐकलेलं मधुबन में राधिका, झनझन झननन छेडिल्या तारा ही अगदी गायन वादन आणि नृत्य या तिन्हींचा उत्तम मिलाफ होती. ऋषी, असंच एखादं गाणं आज पण श्रोत्यांना ऐकवता येईल का?
1: हो ताई, नक्कीच आपण श्रोत्यांना आपण ऐकू शकतो. रादर आपण पुढचं गाणं तुम्ही आता जे म्हटलात त्याच संदर्भातलं गाणं आहे आपण निवड केलेली आहे. श्रोतो, 1976 साली वर्षी झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित होता? श्रोतो, 1976 साली एक हिंदी चित्रपट वर्षी झाला होता, त्याचं नाव होते मेहबूबा. हा चित्रपट गुलशन नंदा यांच्या सिसकते साज या कादंबरीवर आधारित होता. जे गाणं आता आपण ऐकणार आहोत ते गाणे गायले आहे मन्ना डे यांनी आणि गाण्याचे बोल आहेत गोरी तोरी पेंजनिया. चला तर मग ऐकूयात मेहबूबा या चित्रपटातलं हे गीत.

0: या गाण्यात आपण ऐकलंय तंबोरा, जलतरंग, तबला, मृदुंग, कीबोर्ड आणि अर्थातच सतार। यानंतर आपण पुढे जाऊया सतारीच्या पाश्चात्य मित्रमंडळींकडे। सतार हे असं तंतुवाद्य आहे जे गिटार, व्हायोलिन, ड्रम्स यांच्याबरोबर एकदम मेळ साधते, म्हणजे विजोड नाही वाटत, छान मिक्स होत। 1960 दशकात थोर सतारवादक पंडित आनंद शंकर आणि पंडित रविशंकर यांनी अमेरिकेतले प्रसिद्ध गिटारवादक यांच्या ग्रुपसोबत रागा रॉक हा प्रयोग केला आणि तो लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला। हा फ्युजन म्युझिकचा प्रकार होता, याच्यामध्ये राग संगीताबरोबर रॉक म्युझिकची सांगड घातली होती। त्यामुळे झालं असं की या संगीतांनी दोन संस्कृतींचा संवाद घडवून आणला, इंडियन आणि वेस्टर्न। सतार फ्युजन म्युझिक याविषयी अजून माहिती घ्यायला श्रोत्यांना आवडेल ना, पण त्यापूर्वी एक सुमधुर गीत ऐकवून जाऊ दे।
1: नक्कीच ताई, वेळ झाले आपल्या आजच्या भागातलं पाचवे गीत ऐकायचे। तो असा कोणता चित्रपट होता जो 1965 अमेरिकेमध्ये आणि 1966 भारतात प्रदर्शित झाला होता? तो मी आता अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहे जो चित्रपट आर के नारायण यांच्या 1958 द गाईड या कादंबरीवर आधारित होता। गाईड हा चित्रपट दोन आवृत्तीमध्ये बनवला होता, एक अमेरिकन आवृत्ती आणि दुसरी भारतीय। अमेरिकन आवृत्ती ही 120 मिनिटाचा चित्रपट होता आणि भारतीय आवृत्तीमध्ये हा चित्रपट 183 मिनिटाचा होता। हा चित्रपट अमेरिकेमध्ये 1965 प्रदर्शित झाला, तर भारतामध्ये 2 एप्रिल 1966 प्रदर्शित झाला होता। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्याचे शूटिंग हे 3 आठवडे चालले होते। कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। अतिशय फेमस गाणं या चित्रपटामधलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा सतारीचा वापर मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुरेखरित्या साकारला गेला आहे। गाण्याचे बोल आहेत, पिया तो से नैना लागे। चला तर मग ऐकूयात या गाईड चित्रपटामधलं पुढचं गीत।

0: श्रोता, असा कोणता चित्रपट होता जो 1965 साली अमेरिकेमध्ये आणि 1966 मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता याच्या संदर्भातली सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा स्वर संध्या हा कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा,
1: खुश

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की जोड़ में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो। मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोतो, शर्मा विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
1: स्वर संध्या या मालिकेमध्ये तुमचं पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्ज वर। आनंदी रहा, आनंद लुटा। ताई, तुम्ही मगाशी बोलता बोलता फ्युजन हा शब्द वापरलात, तर त्याच्याबद्दल आणखी तुमच्याकडे काही माहिती असेल तर तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
2: हो, कुठल्याही दोन संस्कृतींमधलं जे संगीत आहे ते जेव्हा आपण एकत्र पेश करतो तेव्हा त्याला फ्युजन म्हणता येईल। तर सध्या आपण जे काही बघत होतो की पंडित आनंद शंकर आणि पंडित रवी शंकर यांनी अशा पद्धतीने हे फ्युजन म्युझिक पेश केलं की जिमी हेंड्रिक्स हे प्रसिद्ध गिटार वादक किंवा यहुदी मेनुहिन हे प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि त्यांचा ताफा, तर ह्यांच्यासोबत त्यांनी सतार, तबला अशा पद्धतीने शास्त्रीय संगीताचं फ्युजन केलं। गंमत अशी झाली की त्यामुळे अमेरिका आणि भारत दोन्ही देशामध्ये हे संगीत लोकप्रिय तर झालंच, पण तरुणाईला सतार आणि शास्त्रीय संगीताकडे आकर्षित करायला हे खूप उपयोगी पडलं। तसंच पाश्चात्य संगीत म्हणजे नुसता धांगडधिंगा नाही, त्यांच्यातही महान कलाकार आहेत हे आपल्याकडे माहीत पडायला फ्युजन संगीताचा उपयोग झाला। सिनेमासृष्टीमध्ये RD बर्मन, OP नय्यर, सलील चौधरी, नौशाद वगैरे अनेक संगीतकार हे जुन्या संगीताला नवीन साज हा चढवतच होते, त्यामुळे आजची पिढी या सांगीतिक वारशाकडे जुनाट, आउटडेटेड म्हणून अजिबात बघत नाही, तर स्वतः पण नवनवीन प्रयोग करून पाहते। ऋषी, मला पंडित नीलाद्री कुमार यांच्याबद्दलही अजून सांगायला आवडेल, पण त्यापूर्वी एखादं सुमधुर गीत होऊन जाऊ दे।
1: नक्कीच, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गाण्याकडे आपण वळूयात। श्रोतो, 1966 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1984 साली प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटाचा रिमेक होता? 1966 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते मेरा साया। अभिनेत्री साधना यांनी राज खोसला यांच्या 3 सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या, त्यापैकी मेरा साया हा त्यांचा दुसरा चित्रपट होता। पहिला होता 1984 साली प्रदर्शित झालेला वो कोण थी, आणि तिसरा चित्रपट होता 1967 साली प्रदर्शित झालेला अनिता। मेरा साया हा चित्रपट 1964 साली प्रदर्शित झालेल्या पाठलाग या मराठी चित्रपटाचा रिमेक होता। कदाचित श्रोत्यांनी ओळखला असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। गाण्याचे बोल आहेत नैनो में बद्रा छाए। ऐकूयात मेरा साया या चित्रपटामधलं पुढचं गीत।

0: हे गाणं ऐकायच्या तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला निलाद्री कुमार यांच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती श्रोतांना सांगायची आहे, तर ती माहिती तुम्ही आता श्रोतांना सांगू शकाल का?
1: हो, पंडित निलाद्री कुमार हे तरुण पिढीचे अतिशय आवडते अगदी गळ्यातला ताईत असलेले असे सतार वादक. ऋषी, त्यांनी झिटार नावाचं एक वाद्य स्वतः तयार केले बरं का?
2: झिटार?
1: झिटार, हा.
0: अच्छा.
1: तर ह्याच्यामध्ये जशी गिटारला 5 तारा असतात तशा 5 तारा घेतल्यात आणि सतार जी आहे ती इलेक्ट्रिक रूपामध्ये मांडली, सो याला आपण इलेक्ट्रिक सितार किंवा झिटार असं म्हणता येईल. आणि तरुण लोक अगदी पंडित निलाद्री कुमार यांच्या मैफली असतात, शास्त्रीय म्हणजे पूर्ण शुद्ध शास्त्रीयच्याही असतात आणि फ्युजनच्याही असतात, त्याला इतकी गर्दी करतात की जणू एखाद्या विदेशी रॉक स्टारला जेवढी गर्दी होते त्याच्याही पेक्षा जास्त.
0: वा, तुम्ही आता जे वर्णन केलं त्या पद्धतीने ते झिटार वाद्य ऐकायला सुद्धा खूप छान वाटत असेल ना?
1: अतिशय भारी.
0: खूप नवीन माहिती ताई तुम्ही सांगितलीत. पण आता कसं आहे श्रोते हो की आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत, कारण वेळेकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मी तुम्हाला शेवटचं गाणं मी तुम्हाला सोडून जातोय आणि हे गाणं तितकंच खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे, तुम्हाला सुद्धा नक्कीच ते आवडणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला आमच्या या स्वरसंध्या मालिकेबद्दल प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर आमच्या मोबाईल क्रमांकाच्या मार्फत सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकणार आहात, प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकणार आहात. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला सांगतोय 7414999185. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो 7414999185. शेवटचं गाणं मी तुम्हाला जे सोडून चाललोय ते 1963 साली प्रदर्शित झालेल्या दिली तो हे या चित्रपटामधलं भैरवी रागावर आधारित असून हे गाणे गायले आहे मन्ना डे यांनी, संगीतकार आहेत रोशन साहेब आणि गीतकार आहेत साहिल लुधियानवी. ऐकूया ते शेवटचं गीत, गाण्याचे बोल आहेत लागा चुनरी में दाग. चला तर मग असेच काही गाणी गोष्टी आणि नवीन वाद्यांच्या माहितीसह स्वरसंध्या या मालिकेमध्ये तुम्हाला भेटायला पुनश्च येऊ. तोपर्यंत मला म्हणजेच आरजी ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोहनी
0: निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज, FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत. खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककारांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि दिवसेंदिवस रसिकांच्या अर्थात अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची. अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज प्रयोग क्रमांक 171 आणि 14 सप्टेंबर 2025. अलक प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही 10 सप्टेंबर 2025 ला माझ्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्यात. 7 सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठी प्रचंड उदंड अशा सुंदर सुंदर प्रतिक्रिया दिल्यात. दोन्ही प्रसंगांसाठी घटनांसाठी आरजे जगदीश तुमचा सदैवी ऋणी राहील. खूप खूप धन्यवाद. बाप्पांचं विसर्जन झालं आहे, घरामध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी शांत वातावरण आहे. म्हणजे ही शांतता अशी आहे की बाप्पा तुम्ही का गेलात, बाप्पा तुम्ही थोडंसं थांबा ना, बाप्पा तुम्ही मला थोडं दर्शन द्या ना, अशी आपली काहीशी व्याकुळ अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आता पितृपाक सुरू आहे. लवकरच त्या ठिकाणी पुन्हा एकदा शारदोत्सव येईल, दुर्गोत्सव येईल, नवरात्रोत्सव येईल आणि पुन्हा मंगलमय वातावरण आपल्या घरामध्ये सुरू होईल. तोपर्यंत अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आपल्या कार्यक्रमाने आपण मंगलमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. तुमचा मूड बदलण्याचा थोडासा प्रयत्न आरजे जगदीश करतोय आणि वळतोय प्रयोग क्रमांक 171 पहिल्याच अलककडे, जी आपल्याला खरं म्हणजे गेल्या वेळेला पाठवून ठेवली होती पण वेळेअभावी आणि जागेअभावी आपण ती अलक थोडी बाजूला ठेवली. अलककार जयश्री चौधरी, मुंबई. अलककार जयश्री लिहितात, पोरीच्या शाळेला सुट्टी होती म्हणून तिने पोरीला धुण्या भांड्याच्या कामावर सोबत नेले. तिने पोरीला सतरंजीवर बसवले. वाचनात मग्न असलेले डोके थोडे बाजूला करून मालकिणीने चित्रमय पुस्तके तिसरीतल्या त्या पोरीच्या पुढ्यात ठेवली. पुढे तिला वाचनाची गोडी लागली. वा अलककार जयश्री, जय हो. तुम्ही वाचनाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा इथे मांडलाय. वाचनाची संख्या कमी होत चालली, वाचक कमी होत चालले. दादर भगिनी माटुंगा सेंटरला ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला त्या ठिकाणी तिथल्या महिला मंडळाचं म्हणणं असत होतं की वाचकांची संख्या कमी होत चालली. खरं म्हणजे याचं कारण आपण गोडी लावण्यात कमी पडलोय का? आणि याचं उत्तर अगदी होय. अलककार जयश्री, मला तुमचं अभिनंदन करायचं आहे, तुम्हाला मानाचा मुद्रा द्यायचा आहे. वाचनात मग्न असलेले डोके बाजूला काढून मालकिणीने चित्रमय पुस्तके दिली, ही खरं म्हणजे सवय आहे, ही खरं म्हणजे गोडी लावण्याची परंपरा आहे. आपण सगळ्यांनी हा विचार स्वीकारला पाहिजे आणि या पद्धतीने आपण स्वतः आधी मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे आणि प्रिंटेड छापील पुस्तकं वाचली पाहिजेत. काही जण म्हणतात मोबाईलमध्ये पण पुस्तकं असतात पण त्याच्यामुळे डोळ्यावर परिणाम होऊ शकतो, शिवाय अनेक गोष्टी होऊ शकतात. जसं प्रकाशन व्यवसायाला मंदी येऊ शकते, अनेक गोष्टी बुकस्टॉलला मंदी येऊ शकते, त्याने करायचं काय? आणि जे पुस्तकातून आपण वाचतो त्यावेळेला मिळणारा आनंद हा निखळ आणि नितळ असतो. निर्मळ आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले नागपूर येथून अलककार उज्ज्वला धांडे यांनी. अलककार उज्ज्वला लिहितात, 50 वर्षानंतरही कुलूपदाराला घट्ट लागले होते. एवढ्या वर्षानंतर ते आतून सपशेल खराब झाले, मात्र साथ अजूनही कायम होती. आज ते तोडताना गहीवरून म्हणाले, मित्रा मी माझे वचन पाळले. अलककार उज्ज्वला, वरवर पाहता घर आणि घराला लागलेलं कुलूप एवढा त्याचा अर्थ दिसतो. पण गर्भित अर्थ मात्र अनेक आहेत. एखाद्या स्त्रीने आपलं शील इतके वर्ष जपलंय, एखाद्या पुरुषाने आपलं त्याकडे पावित्र्य जपलंय, एखाद्या तिकडे प्रेमी युगुल एकमेकांना भेटू शकले नाहीत आणि त्या ठिकाणी आज तो योग आलाय. बंद दरवाजा आहे असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. कुलूपाने मात्र म्हणजे त्या ठिकाणी संस्कार, इथे कुलूप म्हणजे संस्कार म्हणू शकतो आपण. म्हणजे अनेक अर्थ व्यक्त करणारी, अर्थाचे अनेक पदर असणारी तुमची अलक आहे. मला वाटतं अशा प्रकारच्या अलक आपण लिहायला शिकलं पाहिजे. वरवर पाहता एक पापुद्र असतो, पण कांद्याला जसे अनेक पापुद्रे असतात तशी तुमची अलक मला वाटली, मला भावली, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलक प्रेमी रसिकृष्ण होते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्यापर्यंत अलककर उज्ज्वल यांनी पोहोचवली आहे. अलककर उज्ज्वला अभिनंदन. ती अलक पाठवले म्हणजे ती अलक आहे मुंबई पोलीस अलककार मनोज वढणे यांची. अलककर मनोज लिहितात, तिचं घर मंदिराच्या बाजूलाच असल्यामुळे त्याने तो रस्ताच बदलला. कारण तिच्या वृंदावनात दिवा दिसतो, मात्र दिवा लावणारे हात तिचे नसतात. अलककर मनोज, मनावर ओझ वाढलं माझ्या. तिचं घर मंदिराच्या बाजूलाच असल्यामुळे त्याने तो रस्ता बदलला. तिच्या वृंदावनात दिवा दिसतो, पण दिवा लावणारे हात तिचे नसतात. गोंधळ आहे, माझा गोंधळ उडालाय. म्हणजे त्याच्या मनात ती नाहीये की ती नाहीच आहे आणि आता जागेवर त्या दुसरी आहे आणि तिच्या आठवणी त्या ठिकाणी त्याला सतावत आहेत. बरंच काय काय खरं म्हणजे तुमच्या अलकमध्ये मांडण्यासारखं आहे. तुम्ही प्रतिक्रियेमध्ये आणखीन काही प्रकाश टाकलात तर हीच अलक दिवा पेटेल आणि उजेड देईल. पण आगळी वेगळी अलक आहे, तुम्ही असंच लिहिता. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते हो खरं म्हणजे गेल्याच वेळेला त्या ठिकाणी पतिदेवाने अलक पाठवली, पण ते दोघं एकत्र पाठवतात म्हणून मी त्यांची अलक बाजूला ठेवली. अशा माझ्या वंदे कुटुंबियांची अलक घेऊया. अलककार महेंद्र हरिभो वनगे पिंपळे सौदागर पुणे येथून लिहितात, सिग्नलवर गाडी थांबवून काय रे केवढ्याला दिलास तिरंगा? त्याचा प्रश्न. साहेब तुम्हीच काय ती किंमत ठरवा तिरंग्याची, नी द्या. मुलगा उत्तरला, तिरंग्याची किंमत? आता मात्र त्यालाच मोठा प्रश्न पडला. वा अलककार महेंद्र, सेल्समनशिपचं उत्तम उदाहरण, राष्ट्रनिष्ठेचं खचितच अप्रतिम उदाहरण. मग तुमची अलक आहे तिरंग्याची किंमत आपण काय ठरवणार? खरंच तिरंगा विकावा की विकू नये? 15 ऑगस्ट नंतर 16 ऑगस्टला, 26 जानेवारी नंतर 27 जानेवारीला आमची NSSची मुलं रस्त्या रस्त्यात फिरतात आणि जर चुकून तिरंगा रस्त्यावर पडला असेल तर तो उचलतात आणि योग्य जागी नेऊन ठेवतात, त्याचं संकलन करतात. तिरंग्याची किंमत आपण कोण ठरवणार? अलककार महेंद्र, 15 ऑगस्ट निमित्ताने खरं तुमची अलक होती, पण ती अलक त्या ठिकाणी कधीही लागू पडेल असं त्या ठिकाणी सार्वकालिक सत्य तुम्ही अलक म्हणून मांडलंय. तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते वळूया पुढच्या अलककडे, जी पाठवले अलककार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणे यांनी. ती आरशात आपला चेहरा न्याहाळत असताना तिच्या लक्षात आलं की हाच तो आपला मूळ चेहरा, इतके दिवस या आरशाने मुखवटेच दाखवले. वा अलककार शैलजा अप्रतिम, मानाचा मुजरा तुमच्या अलकला. कारण वास्तववादी अलक तुमची आहे. म्हणजे वास्तववादी साहित्यामधला एक प्रवाह असतो, वास्तववादा साहित्यातला एक वाद असतो. तुमची अलक वास्तववादी आहे, तुमची अलक अस्तित्ववादी आहे. आपल्याला आपल्या वास्तवाची, आपल्याला आपल्या अस्तित्वाची जेव्हा जाणीव होते त्याला आपण खऱ्या अर्थाने स्वतःचा चेहरा ओळखायला शिकतो. बाकी खरंच मुखवटे असतात. केवढा उत्तम, केवढा दमदार विचार तुम्ही मांडलात, खूप सुंदर. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते वळूया आता सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या अलककडे. ज्या अलक आपल्यापर्यंत पाठवल्यात सखी संपदा मंचच्या सर्वे सर्वा प्रशासिका समूह प्रशासिका अलककार स्वप्नजा घाडगे यांनी. पहिली अलक आहे सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने पाठवले, अलककार अनुराधा तिवारे. अलककार अनुराधा लिहितात, सतत सासरी छळ होणारी ती दारात उभ्या मुलीला दारात पाहून आई म्हणाली, तुला किती वेळा सांगायचं, जिथं दिलं तिथूनच प्रेत बाहेर पडायचं, हे संस्कार आहेत आपले. तिचा दादा पुढे आला, थांब ताई, काही झालं तरी यापुढे अन्याय सहन करायचा नाही, आता पुढे झाले, मी आहे तुझ्या सोबत. अलककार अनुराधा सर्वात प्रथम त्या दादाला मानाचा मानाचा मुजरा. खरंच किती महत्वाचं असतं बाईला बाईपण जपणं आणि बाईला बाईपण टिकवणं, बाई किती सहनशील असते, किती सोशिक असते, पण अशा वेळेला एक स्त्री तिच्या स्त्रीची जबाबदारी किंवा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची जबाबदारी घेऊ शकत नाही. माहेरातून ती सासरी गेली याचा अर्थ तिला माहेर संपलं का? नाही. ज्या घरात असा दादा आहे, ज्या घरात असा भाऊ आहे, तोपर्यंत स्त्री कधीच एकटी पडणार नाही. उमदा दमदार विचार मांडलात, अप्रतिम. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलककडे. सखी संपदा मंच पुणे कोल्हापूर. पुणे येथून अलक पाठवले अलककार संगीता संजय वेताळ. अलककार संगीता लिहितात, मन भावन श्रावण. श्रावण सुरू झाला आणि पहिल्या दिवसालाच पुसू लागला. किती आठवांचा शेला विंड्रास रे माझ्यासाठी. दिवस म्हणाला, शेला काय, आठवणींचा पसाराच अजून माझ्या भोवती रेंगाळतोय. त्याला तुझ्या हिरव्या मखमाली गालीच्या शोधत आहे. श्रावण मनातून हसू लागला. वा, खूप सुंदर, तरल, अप्रतिम. म्हणजे भावनांचा शेला इथे तुम्ही विणलायत. अप्रतिम अलक आहे म्हणजे शब्द साज, शब्द शृंगार आणि भावनांचा कल्लोळ या अलक मध्ये दिसून येतो. शाब्दिक दृष्ट्या, भाषिक दृष्ट्या आणि आठवणींचा हा शेला मला प्रचंड भावला. प्रचंड सुंदर अलग तुम्ही पाठवलीत, मस्त, दिल गार्डन गार्डन झालं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या समूहातील पुढच्या अलग कडे, जे आपल्याला पाठवले मिरज जिल्हा सांगली येथून अलककार गौरी संतोष जंगम यांनी. अलककार गौरी लिहितात, रुतण. खचाखच भरलेल्या बसमध्ये सावी अचानक कळवण ओरडली. ओ बाई जरा दमान, जोडं रुतलं की माझ. सावीचं मारझोडाचं जीण माहीत असलेली रकमा करवादली. अग संसाराच्या जाचात तू रुतलीयस, जोडव्याचं कौतिक काय सांगती आस. अलककार गौरी, हेच दोन मैत्रिणींचा संवाद दाखवला असतात नावांच्या ऐवजी तर ती सार्वकालिक सार्वत्रिक झाली असती आणि मग ती अलग अलग तुमची आमची प्रत्येक स्त्रीची वेदना बनली असती, यातना बनली असती. खरं म्हणजे पळसाला पाने तीनच, कोठेही जा स्त्रीच्या वाट्याला वेदना आहेतच, असं तुमची सांगणारी अलग खरंच बरंच काही देऊन गेली. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलककडे. सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने पुढची अलक आपल्याला पाठवले पुणे येथून अलककार सौ पूनम पवार यांनी. अलककार पूनम लिहितात, तो बऱ्याच वेळा वेळ वाचवण्या बऱ्याचदा वेळ वाचवण्यासाठी म्हणून रेड अलर्ट एरियातून जात असे. तिथलं दृश्य पाहून त्याला घृणा वाटायची. आज बरोबर असणारा मित्र ते सगळे निरखत होता. त्याने मित्राला विचारले, काय पाहतोस? मित्र म्हणाला, रंगवलेल्या मुखवट्या मागचे बेरंग लाचार मजबूर चेहरे पाहतोय. अलककार पूनम, अनुपम अलग आहे तुमची, खरंच आहे. त्यांच्या मुखवट्याच्या मागचे ते चेहरे, ते व्याकुळ उद्विग्न अगदी सैरवैर झालेले पण पोटासाठी त्या ठिकाणी देह विक्रय करणारे चेहरे ज्यांना कळतात ना, मला वाटतं समाजातलं दैन्य हे त्यांना जास्त कळतं. ते रणल्या गांधलेल्यांना ओळखतात. मला वाटतं त्या दोन्ही मित्रांना मानाचा मानाचा मुजरा द्यायलाच हवा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, सखी संपदा परिवारातील शेवटचे अलक घेऊया. सांगली येथून पाठवले अलककार डॉक्टर सोनिया कस्तुरे. अलककार सोनिया लिहितात, रखमाला अंतरुणावर खिळलेल्या आईच्या सेवेला जायचे होते. ऑफिसमध्ये रजा मिळाली पण मुलगी आणि सासूच्या आजारपणामुळे ती जाऊ शकत नव्हती. आई अत्यवस्थ असल्याचा निरोप आला आणि तिला तिच्या असहाय्यतेची खंत वाटली. सासू आणि मुलगी जबाबदारी म्हणजे एकटीची नाही हे त्याला शांतपणे सांगून ती घराबाहेर पडली जन्मदात्रीच्या शुश्रूषेसाठी. अलककार सोनिया मानाचा मुजरा, कारण जो आईसाठी झटतो ना तो परमेश्वराचा, त्याच्यात परमेश्वराचा अंश असतो, तो परमेश्वराचा निस्सीम भक्त असतो. कारण आई म्हणजे आपलं परमदैवत आहे. आई वडिलांना आपण कधी त्यागूच शकत नाही. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो, रस्त्यातून चालताना घसरू नका, प्रसंग किती बाका आला तरी आई वडिलांना विसरू नका. सखी संपदा मंच तुम्हालाही मला असं सांगायचं आहे, मातृतुल्य स्वप्नजा घाडगे यांना कधीच विसरू नका। अलककर स्वप्नजा तुम्हाला मानाचा मुजरा, तुम्ही मेहनत घेऊन नियमितपणे अलक पाठवता, नियमितपणे अलक मला सादर करता येत नाहीत, पण मी त्या ऐकवण्याचा प्रयत्न करतो। चला तर पुढच्या अलककडे वळूया। पुणे धानोरी 15 येथून पाठवले अलककर श्रावणी संदीप गुंडे यांनी अलक। मी रात्री गाढ झोपेत होतो तेव्हा कसला तरी आवाज आला आणि 2-4 दिवस झाले असंच होतं म्हणून मी रात्री जागत होतो, पण आज मात्र मी नेमका गाढ झोपलो आणि आमच्या घरात चोरी झाली। वा अलककर श्रावणी, बेसावध राहूस ने, लांडगा आला रे आला, या गोष्टीतला लांडगा आला असंच सतत सांगणाऱ्या माणसाची त्या मुलाची कशी फजिती होते। आणि एकदा लांडगा येतो आणि सगळ्या बकऱ्या घेऊन जातो, तसं चोराने चोरी केली। अलकला तुम्ही अनपेक्षित कलाटणी दिलेत, अलक उत्तम आहे, लिहित राहा। धन्यवाद। ऐकत राहा पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी राहा।

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: उन्होंने धोखा दिया, उन्होंने मुझे नीचे खींचा, उनकी वजह से ऑफिस में मेरा नाम खराब हो गया, उनकी वजह से पूरे सर्कल में मेरा नाम खराब हो गया। वो उन्होंने किया, मैंने उनके प्रति कितना गुस्सा, कितनी नफरत, कितना हर्ट, कितनी इरिटेशन क्रिएट की, या मैंने क्षमा कर दिया, ये चॉइस किसके पास है। अगर कोई हमारे साथ गलत करे और बड़ा वाला गलत करे, क्या उनके लिए अच्छा सोचना पॉसिबल है?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलग प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता जे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत तुम्ही प्रयोग क्रमांक 171 मध्ये एकापेक्षा एक बहारदार अलग ऐकल्यात, दमदार अलग ऐकल्यात, आशय संपन्न विषयाने अगदी परिपक्व असलेल्या अशा अलग ऐकवताना आरजे जगदीशला प्रचंड आनंद होत असतो आणि मग तुमच्या प्रतिक्रिया वाचताना दिल गार्डन गार्डन होतं, हृदयामध्ये आनंदाचे कारंजे फुटतात। चला तर अधिक वेळ न घालवता प्रयोग क्रमांक 171 14 सप्टेंबर 2025 प्रयोगातील पुढची अलग आरजे जगदीश घेतोय, जी आपल्याला पाठवले हृदय जॉकी या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलगकार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे यांनी। अलकर अमरदीप लिहितात, ऑपरेशन कुंकू राबवलं जागतंय आणि दुसऱ्याच्या घरट्यात अंडी देणारी प्रजाती संपवली जाते। ऑपरेशन अर्धांगिनी लवकरच येतंय, आता कुठल्याही झाडावर बांडगुळ दिसणार नाही। अलकर अमरदीप, तुमचं मला कौतुक करावं तेवढं थोडंच, म्हणजे इतकं कौतुक करावं असं वाटतं, कारण तुम्ही अलक लिहित नाही तर तुम्ही एक विचार मांडत असता आणि त्याला कथेमध्ये इतक्या बेमालूमपणे परावर्तित करता, प्रतिबिंबित करता की ऐकणारा अचंबित होतो। म्हणजे माझी अवस्था तशीच होती। तसं पाहिलं गेलं तर ऑपरेशन कुंकू ही परिस्थिती, ही घटना तुम्हा सगळ्यांना ताजी आहे। कोणत्याबद्दल, कोणत्या देशाबद्दल झाली, कोणी केली ते तुम्हाला सांगण्याची गरजच नाहीये, कारण तुम्ही इतके तरबेज झाला आहात। पण मला इथे असं वाटतं की अलंकार अमरदीपचं कौतुक कशासाठी करायचं, ते तो विषय घेतात आणि विषयाचं चिंतन करतात आणि मग आपल्यापर्यंत एखादे अलग पाठवतात। बघा ना, ऑपरेशन कुंकू म्हणजे काय, इथे स्त्रीने त्या ठिकाणी लग्न करायचं, म्हणजे इथल्या पुरुषाबरोबर करायच्याऐवजी विदेशातल्या एखाद्या पुरुषाबरोबर करायचं, राहायचं मात्र भारतात। हे म्हणजे कसं झालं की धर्म घ्यायचा आणि जात मात्र तीच ठेवायची, त्यामुळे धर्माचे फायदे घ्यायचे, जातीचे फायदे घ्यायचे, हा प्रकार जो काय आहे तो प्रकार बंद करण्यासाठी ऑपरेशन अर्धांगिनी लवकरच येणार आहे आणि अशा त्या ठिकाणी स्त्रिया शोधल्या जातील आणि त्या स्त्रियांना, म्हणजे त्या स्त्रियांच्या पिलावळ्यांना इथे त्या ठिकाणी संधी मिळणार नाही, दुसरा आणखीन एक देश देशाच्या अंतर्गत उभा राहणार नाही, असा विचार अलग करा अमरदीप तुमच्यावर चर्चेतून मला लक्षात आला आणि अगदी योग्य विश्लेषण मला वाटतं मीही तेच करणार होतो। पण खूप छान तुमची आगळी वेगळी अलग, त्याला मानाचा मानाचा मुजरा। चला तर अलग प्रेमी रसिका श्रोते वळूया पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलगकार सौ रसिका योगेश तुपे यांनी। अलगकार रसिका लिहितात, नैराश्यात असलेली ती सुकलेल्या फुलाला न्याहत होती, या फुलासारखीच मी असे तिला वाटत होते। तिने वरच्या वरच्या सुकलेल्या पाकळ्या काढून टाकल्या, निस्तेज फूल टवटवीत दिसू लागताच तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली। अलगकार रसिका, तुमच्या अलकला मानाचा मुजरा, कारण तुम्ही अलक मांडलेली नाहीये, फक्त स्त्रीच्या वेदनेवर, व्यथेवर ठुंकर घालून तिच्यातला आतला धगधगता निखारा तुम्ही प्रज्वलित केलाय। जर त्या फुलाच्या वरच्या पाकळ्या काढून टाकल्या तर सुकलेलं फूल निघून जातं आणि पुन्हा टवटवीतपणा येतो। आपण सापासारखं कात टाकली तर त्या ठिकाणी आपण नवीन विचार, नवीन व्यक्तिमत्व घडवू शकतो। वा काय सुंदर विचार मांडलात, दमदार। मी म्हणतो अलगचा कार्यक्रम दमदार आहे, तो केवळ तुमच्या सगळ्यांमुळेच या पद्धतीने। चला तर अलग प्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलगकार सौ प्राजक्ता प्रशांत मुरमट्टी यांनी। अलग प्राजक्ता लिहितात, स्पर्धा सुरू झाली, शाळेतल्या बाईंनी तिला किमान साधे तरी बूट पायात घालावं म्हणून विनवले होते। सूचना मिळाली, तिने आजूबाजूला स्पर्धकांचे बूट पाहिले आणि होते तेही पायातून काढून सुसाट वेगाने धावायला लागली. आंतरशालेय स्पर्धेत अनवाणी धावणारी विजेती धावपटू झाली. अलकर प्राजक्ता, प्राजक्ताची फुलं उधळली पाहिजे तिच्यावर, कारण तिने यशाला गवसणी घातले. अपयश, संकट, समस्या या सगळ्यांवर मात करून मानाचा मुजरा. खरंच आपण फक्त त्या ठिकाणी गोंडा घोळत बसतो, आपण फक्त विचार करत बसतो संकटावर मात कसं करायची. तिने मात्र सहज मात केली आणि म्हणून ती जिंकली. चला तर अलकप्रेमी रसिकश्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलकर संजय उपासनी यांनी. अलकर संजय लिहितात, माहेर पहाटवेळी अंगणात पडलेला प्राजक्त फुलांचा नक्षीदार सडा बघितला आणि आईच्या आठवणीने तिचं मन दाटून आलं. सरकन चित्त मातेच्या आठवणीत अंगणात गेलं. आई काय करत असेल बरं? बाबांनी स्वतः अंगणात लावलेल्या प्राजक्त फुलांचा सुगंध आणि पाठवणीच्या वेळी आईच्या खुशीत शिरून रडताना ओघळणाऱ्या आसवांचा कड अजूनही ओसरला नव्हता. अलकर संजय अप्रतिम, मला ना तुमची आणि माझी भेट आठवते वारंवार. कुठेतरी कधीतरी घडलंय, भेटलोय असं सारखं मला जाणवतं. भेटलो असू असं सारखं वाटवतं तुमच्या अलक वाचल्या की, कारण तुमच्या अलकमध्ये बऱ्याच वेळा आठवणींचा धांडोळा असतो, आठवणींचा हिंदोळा असतो, आणि तो हिंदोळा इतका मुलायम असतो की त्या आठवणीमध्ये रमायला होतं. खरंच माहेर सुटतं का हो कधी? आणि माहेर सुटूच नये, कारण त्या माहेरच्या आठवणींच्या झुल्यावर आपलं मन सतत हेलकावे खातच राहणार. किती मस्त वाटतं या अलक ऐकवताना, माझंही मन तिकडेच रमून जातं. पण मला वळायचं असतं पुढच्या अलककडे, आणि मग शब्द फुटतात आणि पुढे वळतो, पुढे वळतो पुणे येतील, पुणे पुणे पुणे. अलककार निशिगंधा उपासनी निंबाळकर. बघा, संजय उपासनी, अलककार निशिगंधा उपासनी, काय योगायोग आहे? प्राजक्ता मरमट्टी पुणे, संजय उपासनी पुणे, निशिगंधा उपासनी पुणे, म्हणजे पुण्यातल्या सलग अलक आल्या. आणि पुण्यावाल्यांना विनंती आहे, रेडिओ FM वर अलक ऐका, तुम्हाला आणखीन एक वेगळा आनंद मिळेल. फक्त लिंक वर न जाता FM वर थेट ऐका, तुम्ही पुण्याच्या आजूबाजूला राहता. त्याने अलका निशिगंधा लिहितात, त्याच्या डोक्यात जुन्या विचारांचे जाळे विणलेले होते. नव्या पिढीचे विचार त्याला विचित्र वाटत. हे जग बदललंय असं तो नेहमी पुटपुटायचा. आपल्याच विचारांच्या बुजऱ्या खोलीत तो अडकून राहिला. एकटेपणाचा अंधार दाटल्यावर त्याला कळले की त्याने इतकी वर्ष जो विचार घट्ट धरून ठेवला होता तोच त्याला गर्दीतून एकाके करत होता. वा, अलकर निशिगंधा अप्रतिम मांडणी आहे. आणि खरंच आपण बुरसटलेल्या विचारातून कधी बाहेर पडणार, आपण जुन्या विचारातून कधी बाहेर पडणार, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. कारण या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं नाही तर आपण एकाकी होऊ, एकटेपणाची सल आपल्याला सतत सत्वत राहील, आणि एकटेपणाचं दुःख हे आपल्याला कवटळून बसलो तर मग आत्महत्येसारख्या विचाराकडे आपण वळू शकतो. आम्ही 10 सप्टेंबर म्हणजे माझ्या वाढदिवसानिमित्त नव्हे, पण कमीत कमी अवेअरनेस व्हावं म्हणून जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या निमित्ताने आम्ही रॅली काढली, भाषणं दिली, जागोजागी त्या ठिकाणी फेरफटका मारला, विद्यार्थ्यांमध्ये मिसळलो, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आत्महत्या करू नये, ते कसं पाप आहे हा विचार त्यांच्या डोक्यात, एकाकीपण, एकटेपण, बऱ्याच जणांनी सांगितलं की आत्महत्येचं एक कारण असू शकतं. चला तर अलकप्रेमी रसिकश्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले मुंबई येथून अलकर सौ शीतलादेवी सुनील कुळकर्णी यांनी. अलकर शीतलादेवी लिहितात, एवढ्या काळ्या मुलीला जन्म दिलास? तो रागाने नवीनच जन्मलेला आपल्या मुलीकडे पाहत म्हणाला. तेव्हा त्याची बायको म्हणाली, जेव्हा मी तुमच्याशी लग्न करायचे ठरवले तेव्हा माझे वडील म्हणाले होते की तू गोरी सुंदर आहे आणि एवढ्या काळ्या माणसाशी का लग्न करतेस? तेव्हा तुमचे रूप रंग लक्षात न घेता मी तुमच्याशी लग्न केलं आणि आता काळी मुलगी झाली म्हणून मला तुम्ही ओरडत आहात. अलकर शीतलादेवी, ओरडत आहात म्हणण्यापेक्षा त्या बाईने ना, त्या स्त्रीने ते मूल मी एकटी सांभाळेन, तुम्ही नका सांभाळू. तुमचा काळा रंग आणि तुमचे विचार तुमच्या रंगासारखेच, ते तुम्हालाच लकला होत. आणि असं म्हणून स्वाभिमानी स्त्रीने खरं म्हणजे घर सोडलं पाहिजे होतं तर तिचा विजय झाला असता. पण ती बोलली हे सुद्धा घर सोडण्याच्या विचारा इतकंच महत्वाचं आहे. आणि आपण काळे आहोत, जग काळ आहे, आमचा कृष्ण सावळा आहे, आमचा विठ्ठल काळा आहे, हे अवघं विश्व काळ आहे, आणि काळ्यातच उद्याचा उशक्काल आहे, हा विचार आपल्या मनात का बरं येत नाही? चला तर अलकप्रेमी रसिकश्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले दौंड जिल्हा पुणे येथून. पारगाव येथून अलकर श्री वाय के शेख यांनी. अलकर वाय के लिहितात, परीक्षा. एका जागतिक विद्यापीठामध्ये प्रोफेसर पदासाठी मुलाखत होती. त्यात प्रश्न विचारला होता, जगातील सर्वात सुंदर स्त्री कोणती? स्त्री म्हणायचे का? बऱ्याच जणांनी आतापर्यंत विश्वसुंदरी व इतर स्त्री यांची नावे सांगितली. भारतीय मुलीने उत्तर दिले, माझी आई. अलकर वायके, मानाचा मानाचा मानाचा मानाचा मानाचा मुजरा. आई आपली सुंदरच असते. जगातली सर्वात सुंदर स्त्री आपली आई आणि जगातील सर्वात सुंदर पुरुष हा आपले वडील असतात. काय दमदार, काय उत्तम, काय बहारदार विचार मांडलात. आई आई असते. आता मी भाऊक होईन, त्याच्या आधी वळतो पुढच्या अलककडे. अलक प्रेमी रसिक श्रोते हो, पुढची अलक आहे माटुंगा मुंबई येथील अलकर नीता देठे यांची. अलकर नीता लिहितात, लग्नाच्या दिवशी जो साज शृंगार होता तो हळूहळू उतरवला गेला. तिच्या मोकळ्या हास्यापासून ते तिच्या आवडत्या स्वयंपाकापर्यंत सगळंच दुसऱ्याच्या मर्जीने होऊ लागलं. तिच्यातली ती कुठेतरी हरवून गेली. शेवटी राहिली तिच्यातली ती फक्त सुनबाई. तिच्यातली मी हरवून गेली आणि राहिली ती फक्त सुनबाई. खरंच आहे अलकर नीता, तुम्ही नैतिकता शिकवता, नीतिमत्तेचे धडे देता आणि तुम्ही इतके उत्तम त्या ठिकाणी मांडणी करता की त्या देठांवर एक गोंडस फूल उगवलंय असंच वाटतं. आपण आपला विचार हरवतो, आपण आपलं अस्तित्व हरवतो, आपण आपलं सर्वस्व हरवतो, ते असंच. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले कर्नाटक बेंगलोर येथून अलकर विजया उरणकर यांनी. अलकर विजया लिहितात, गावाकडे नदीकाठी थोडी जमीन खरेदी केली, थोडे थोडे पैसे साठवून स्वप्नातलं छोटंसं घर बांधलं. नोकरीतून निवृत्त झाल्यावर गावाकडे राहायला जायचं होतं, पण ढगपुटी झाली आणि नदीला महापूर आला. अलकर विजया कोणाचं काय होईल काहीच सांगता येत नाही आणि म्हणून त्याला प्राक्तन म्हणतात, त्याला नशीब म्हणतात, त्याला नियती म्हणतात. पण असं होऊ नये, आपण काबड कष्ट करून जे मिळवलंय ते ढगपुटीने असं नाहीसं व्हावं, यापेक्षा दुर्दैव ते कोणतं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले पुन्हा एकदा कर्नाटक कलबुर्गी येथून अलकर शोभा रामदुर्ग. अलकर शोभा लिहितात, आनंद अनुभव. ती केदारेश्वर दर्शनास निघाली, वाटेत अचानक काळेबोर ढग दिसले. तिने प्रशांत हनुमंताचे स्मरण केले, बघता बघता ढग पार निघून गेले. बघून तिने हनुमंतास वंदन केले, वा अलकर शोभा भाव तेथे देव. खरंच याची प्रचिती आली आणि आम्हालाही आली. श्रद्धा आपण ठेवलीच पाहिजे. श्रद्धेवर हे जग टिकलंय, श्रद्धेवर आपण सगळेच टिकलोय. श्रद्धा असेल तर आपलं आयुष्य हे खरंच अत्यंत सुंदर होतं. पण फक्त असेल आधी तर देईल फाटल्यावरी, याला श्रद्धा म्हणत नाहीत. ही पण एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. नामस्मरण करत राहा, त्यासाठी प्रयत्न करत राहा, परमेश्वराचा धावा करत राहा. हेल्प म्हणून त्या ठिकाणी इतरांकडून त्या ठिकाणी हेल्प मागवा. आपलं आयुष्य नक्कीच सुधारू शकतं, बदलू शकतं, जीवन सुखकर होऊ शकतं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, शब्दवेचिका अलका या टोपणनावाने लिहिणाऱ्या पुणे येथील अलकार सौ अलका पाटील यांची अलक घेऊया. तिलाच नाकारताना मी पाहिले आणि तू तर स्वीकारत आहेस, ते पण अविवाहित असताना. मी पण कोणासाठी ती होतोच की होतेच की नकोशी. अलकार अलका, तुम्ही शब्द वेचिका अलका आहातच, पण मी तर म्हणतो भाव वेचिका अलका आहात, व्यथावेचिका वेदनावेचिका अलका आहात. अप्रतिम शब्द योजना आहे तुमची अलक मधली. शब्द वेचिका हे नाव तुम्ही सिद्ध केलंच आहात, पण त्याचबरोबर नकोशी असणारी ती तिला स्वीकारते. इथे खरं म्हणजे ती तिचा तिने केलेला विजय आहे असं मला वाटतं. अप्रतिम अलक आहे आणि तुमच्या अलकमधल्या भावाला मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले. पहिल्यांदाच सर्वात प्रथमच नागपूर येथून अलकार डॉक्टर किमया मुळावकर यांनी. अलकार डॉक्टर किमया रेडिओ पुणे आवाज 107.8 FM अलकची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात पहिल्यांदाच अलक पाठवल्याबद्दल तुमचं स्वागत, अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. नियमितपणे अलक पाठवत राहा. अलकर किमया लिहितात, आज तो एका छोट्या परीचा बाप झाला आणि बाप त्याला नव्यानं उमगला. त्यानं धावतच जाऊन मिठी मारली, एक एक मिठी त्याच्या बापाला आयुष्यभराची साथ म्हणून, एक मिठी सासऱ्याला मोठ्या मनानं त्याच्या पोरीचा म्हणजे परीचा हात हातात दिला म्हणून. दोन्ही पर्यांना फुलासारखं जपेल असं म्हणत आज एक नवीन बाप साकारत होता. वा अलंकार किमया नावाप्रमाणे किमया केली तुम्ही आणि बाप झाला म्हणून पुरुषाला बापाचं अस्तित्व कळलं. मला वाटतं खूप सुंदर अलक आहे, खूप भावना विवश करणारी अलक आहे, भावनेला हात घालणारी अलक आहे. आणि तिचा बाप होणं हे तर आणखीन जास्त महत्वाचं असतं. आणि तिचा बाप झालेला, तिचा बाप जो आहे त्या परीच्या बापाची आठवण होणं आणि त्या परीच्या बापाला मिठी मारणं, इथे खरं म्हणजे नातं हे एका वर्तुळामध्ये तुम्ही गुंपलत. पहिली चालक दमदार, खूप सुंदर, पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत राहा, कुठे जाऊ नका, आनंदी राहा, आनंद लुटा. पुणेरी आवाज वर वेगळे कार्यक्रम असतात, आगळे वेगळे कार्यक्रम असतात. यावेळेचा आपला कार्यक्रम अर्धा तास होता, पुढच्याला आपण मोठा कार्यक्रम सादर करू. धन्यवाद.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्ते, मी शैला भिसे स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे। आजचा माझा विषय आहे सफलतेची चावी दृढता। मित्रांनो, आज जगात असं कोण आहे ज्यास यश नको असते? पावलो पावली अपयशाचे तोंड पाहायची कुणाची इच्छा असते? कुणाचीच नाही ना। सफलता सफलता आणि सफलता, साऱ्या जगाला वेड लावणारा एक चमत्कारी चुंबकीय शब्द आहे सफलता, म्हणजेच यश। आज सार जगच यशाच्या चुंबकास चिकटलेलं दिसत। मग तो धनवान असो, बुद्धिवान असो, बलवान असो, रूपवान असो, गुणवान असो, कोणीही असो, प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात सफलता हवी असते। त्यासाठी तो जीवाचं राण करतो, रात्रंदिवस यशस्वी होण्यासाठी स्वप्न रंगवतो। म्हणतात ना, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती। ह्या मनीनुसार नाना व्यक्तींच्या मते यशाची व्याख्या वेगळी असू शकते। कुणाच्या नजरेत पैशाचा पहाड उभा करणे म्हणजे यश असते, तर कुणाच्या नजरेत बंगला बांधणे किंवा मोटर गाडी विकत घेणे हे यश असते। परीक्षेत प्रथम येणे हे विद्यार्थ्यांचे यश, तर जग प्रसिद्धी मिळवणे हे अभिनेत्याचे यश होय। खेळ जिंकणे खेळाडूचे यश, तर युद्ध जिंकणे योद्ध्याचे यश असते। त्याप्रमाणे सण उत्सव, लग्न समारंभ निर्विघ्न पार पाडणं, मनासारखा जीवन साथी मिळणं, सुखदायी संबंधी मिळणे हे पण यश म्हणावं लागेल। एकूण काय, पद पदवी प्रसिद्धी प्रतिष्ठा पैसा इत्यादी प्राप्तींना सफलता मानलं जातं। मनाची कोणतीही इच्छा पूर्ण झाली तर व्यक्तीला वाटतं की माझ्यासारखा या जगात कुणीच नाही। अपार धन दौलत, नोकरी धंदा, छानसा बंगला, शिक्षण, समाजात मोठा मान मर्तबा किंवा विजय इत्यादी गोष्टी प्राप्त झाल्या म्हणजे यश मिळाले असं आपण म्हणू शकतो। पण ह्या गोष्टी मिळाल्या म्हणजे संपूर्ण यश मिळाले का? विचार करा। वस्तू वैभव, साधन संपत्ती इत्यादी भौतिक प्राप्तींना यश म्हणता येत नाही, कारण यश हा केवळ एकच बिंदू नसून ही एक यात्रा आहे, निरंतर चालणारी। म्हणतात ना, सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी विद इन। प्रत्येक कामानंतर क्षणोक्षणी प्राप्त होणारा अविरत आनंद, परिश्रमाने प्राप्त होणारी प्रसन्नता, साधनेने मिळणारी आत्मतृप्ती, संबंधाद्वारे प्राप्त होणारे निस्वार्थ प्रेम अर्थात मनाचे खरे समाधान म्हणजेच जीवनाचे खरे यश होय। विषम परिस्थितीशी झुंज देऊन अपयशाला पचून समाधानी राहणे, त्यासोबत जय पराजय निंदा स्तुती हानी लाभ ह्या विपरीत परिस्थितीमध्ये स्थिर बुद्धीने स्थित प्रज्ञ बनून नेहमी एकरस राहणे, यालाच खऱ्या अर्थाने यशस्वी म्हणतात। तर जीवनामध्ये आत्मसंतोष प्राप्त झाला तर त्याला म्हणता येईल यश। आता आपण यशाबद्दल आणखीन थोडी माहिती घेऊया। तत्पूर्वी घेते मी इथे एक छोटासा ब्रेक।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशिया बाटो.
1: एकनंतर पुन्हा एकदा स्वागत करते. आपण पाहत होतो जीवनात प्रेम, आनंद, सुख, शांती व आत्मसंतोष प्राप्त होणे म्हणजेच खरे यश होय. पण मनुष्याचे मन हे मोठे विचित्र आहे. एक इच्छा पूर्ण झाली नाही की दुसरी डोकं वर काढते आणि हा प्रवास असा सारखा चालू राहतो. पण मंडळी, वेळ काळ सध्या सारखी नसते बरं का. कधी कधी राब राब राबूनही रक्ताचे पाणी करूनही यश मिळत नाही. केलेल्या मेहनतीवर पाणी फिरते, त्यामुळे अपयश वाटायला येते आणि मग आपलं मन उदास होतं. कधी कधी अपयशाला घाबरून जीवन लीलाच संपवतो. परंतु हे कितपत योग्य आहे केव्हाही नाही ना. पुन्हा पुन्हा होणारी हार वा असफलतेचे मूळ कारण आहे दृढतेचे कमी. जर मनात दृढता असेल तर जीवनात नवीन पहाट होऊ शकते. कार्य कोणतेही असो, लक्ष किती छोटे मोठे किंवा महान असो, परंतु दृढतेशिवाय यशाचे गौरी शिखर गाठता येत नाही. आपल्याला वाटते की चुटकी वाजवल्याबरोबर यश मिळावे, परंतु यश प्राप्तीची वाट नेहमीच साधी सोपी सरळ सुलभ असेलच असे नाही. तरीही उतावीळ न होता सतत प्रयत्नाने कर्माची प्रतिकाष्ठा करून केल्यानेच यश हाती लागते. सुख दुःख, निंदा स्तुती, नफा तोटा, जय पराजय, यश अपयश हे जीवनरूपी नाटकात तर चालूच असते. आणि तुम्हाला माहितच आहे कर्मांच्या नियमानुसार जसं रात्रीनंतर पहाट होते, अगदी तसंच यशानंतर अपयश व पुन्हा यश ह्या क्रमानेच कार्याचे परिणाम मिळत असतात. अशा वेळी फळप्राप्तीसाठी दृढतेने वाट पाहणेच श्रेयस्कर ठरते. दृढतेच्या शक्तीनेच असंभव कार्यही सहज सुलभपणे संभव होऊ शकते. म्हणून पुन्हा पुन्हा मिळालेल्या अपयशाने हार मानून बसू नये. त्यातूनही काही ना काही धडा घ्यावा. उतावीळ न होता आळसाचा त्याग करून निरंतर मेहनत करत राहावी. म्हणतात ना, अपयशाच्या कठीण खडकाकाली यशाच्या पाण्याचा झरा वाहत असतो. तर कोणतेही काम केल्या केल्या क्षणीच लगेच फळ मिळायलाच हवे असा हट्टहास न करता हाती घेतलेले कार्य मध्ये सोडता कामा नये. गीतेत सांगितल्याप्रमाणे

मानता, सदैव उमंग उत्साहाने भरपूर होऊन कोणतीही किंमत मोजून कार्य पूर्ण करणे म्हणजे दृढता. एकाग्र होऊन मनी घेतलेले ध्येय पूर्ण करणे म्हणजे दृढता. तर दृढ इच्छाशक्तीच्या बळावर यशस्वी होणाऱ्या एक विश्वविख्यात रशियन लेखक मॅक्सिम गोर्कीच्या दृढतेची कहाणी मी तुम्हाला ऐकवणार आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकतायत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.
1: नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होती दृढ इच्छा शक्तीच्या बळाची. ते एक रशियन लेखक मॅक्सिस गोर्कीच्या दृढतेची ही कहाणी आहे. गोर्कीचा जन्म अत्यंत गरीब घरात झाला होता. विषम आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांची इच्छा होती की मुलाने काम करून पैसे कमवावेत. परंतु शिक्षणाची आवड असल्यामुळे गोर्कीचे मन कामाऐवजी अभ्यासात जास्त रमत असे. तेव्हा वडिलांना वाटे की पैसे कमावण्याऐवजी मुलगा नुसताच फालतू उद्योग करतोय, कारण फक्त अभ्यास केल्याने पैसे मिळत नव्हते. गोर्कीस पुस्तक वाचताना पाहिले की त्यांच्या तळपायाची आग मस्तकी जायची व गोर्कीला चांगलेच बदडून काढायचे. त्यामुळे काय झालं, गोर्कीची शिक्षणाची इच्छा जास्त दृढ झाली. म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. ह्या म्हणी अनुसार त्याला मार्ग मिळाला. एका रद्दीच्या दुकानात गोर्कीला काम मिळाले. वडिलांना दाम म्हणजे पैसा मिळाला व मुलाला काम म्हणजे शिक्षणाची वाट मिळाली. कामातून वेळ मिळताच गोर्की फाटलेले पुस्तक वाचायचा प्रयत्न करीत असे. शिक्षकाविना पुस्तक वाचणे त्याला फारच अवघड व कठीण वाटते. परंतु हार न मानता दृढ प्रयत्न करत ग्राहकांना विचारून विचारून आधी अक्षर नंतर शब्द व शेवटी गोर्की वाक्य वाचणे व लिहिणे शिकला. एके दिवशी एक अप्रतिम सुंदर लेख लिहून त्याने प्रकाशकाकडे पाठवला. प्रकाशकाचे पत्र आले तर त्याच्या खुशीचा पारावार राहिला नाही, कारण प्रकाशकाने फक्त त्याचे कौतुक केले नव्हते तर लेख प्रकाशित करून बक्षिसाच्या रूपात पैसेही पाठवले होते. रद्दीच्या दुकानात काम करणाऱ्या गोर्कीने आई नामक विश्वप्रसिद्ध पुस्तक लिहिले व जगातील महान लेखकांमध्ये आपले नाव नोंदवले. ही होती गोर्कीच्या दृढतेची कमाल. खरे तर दृढता ही सफलतेची चावी होय. ती असंभवला संभव करते. ही विजयश्रीचे वरण करणाऱ्या योद्ध्याचे एक शक्तिशाली शस्त्र आहे. हा गुणास धारण करणारा असमर्थापासून समर्थ बनतो. हा असा चमत्कारिक गुण आहे जो शक्तिहीन व्यक्तीस सर्व शक्तिवान आणि निर्बल व्यक्तीस बलवान बनवतो. शुभचिंतक मित्राप्रमाणे हिम्मतहीन व्यक्तीस आत्मविश्वासू बनवण्यात दृढता मोलाचे काम करते. निराशा, हताशा, उदासी सारख्या मनोरोगावर दृढतेची दवाच कामी येते. वारंवार होणारी हार आणि सतत मिळणाऱ्या अपयशाला यशात बदलणारा दृढता हा रामबाण उपाय आहे. दृढतेने आंतरिक शक्ती सहज जागे होत जातात व व्यक्ती अनुभवांचा धनी बनतो. कर्म कोणतेही असो, साधनेचे व आराधनेचे, दृढतेविना गती प्रगती उन्नती होत नाही. जेव्हा प्रजेने कलंक लावल्यावर सीतेने दृढतेने वनवास भोगला, बदला न घेता क्षमा करून दृढतेच्या शक्तीने प्रजेला पश्चाताप करण्यास भाग पाडले. गौतम बुद्धांनी चंचल मनाला दृढतेने वश केले व ज्ञानाचे महान मर्म जाणून महात्मा बनले. मंडळी, तुम्हाला माहीतच असेल महान वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन हे 999 वेळा विजेचा बल्ब बनवण्यात असफल झाले, तरी 1000व्या वेळी दृढतेने प्रयोग करून बल्ब बनवण्यास सफल झाले. तर बघितली दृढतेची शक्ती किती चमत्कारिक आहे. जसा पतंगाचा दोरा ताणून ताणून पतंग आकाशात उंच उडवता येत नाही, कधी कधी ढील ही द्यावी लागते, तेव्हाच पतंग हवेच्या हलकाव्यांना दृढतेने तोंड देत गगनात उंच उडतो. पंजोबा आंब्यांची कोय लावतो, पण पिढी दर पिढीने आंब्याच्या झाडाचे दृढतेने संगोपन केल्यानेच पंतू गोड आंबा चाकतो. इवलेसे अंकुरलेले बी विषम वातावरणाशी दृढतेने संघर्ष करत विशाल वृक्ष बनून गोड फळ देत. बघा, छोटीशी मुंगी देखील भिंतीवरून घसरते, पुन्हा चढते व दृढतेने चढण्यात यशस्वी होते. एका जागी पडल्या पडल्या शेंदूर फासलेला दगड ही दृढ राहिल्याने देव बनतो व पूजला जातो. म्हणून म्हटलेही जाते, प्रयत्नांती परमेश्वर. जागोजागी खड्डे करून जमिनीतून पाणी नाही निघत, परंतु एकाच ठिकाणी दृढतेने वीर खणली तर जिवंत पाणी लागते. म्हणून धीर धरला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर अवघड गोष्टीही दृढतेने साकार होतात. म्हणून म्हटले जाते, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. समस्या सोडवता सुटत नसेल तर संशयाने बुद्धी गांगरून जाते. मग माणूस कधी स्वतःला तर कधी दैवाला दोष देतो. सफलतेच्या अगदी जवळ पोचूनही असफल झाला तर तो माघारही घेतो. बघा, चाव्यांच्या गुच्छातील अनेक चाव्या लावूनही कुलूप उघडत नसेल तर निराश होऊ नये, कारण चाव्यांच्या गुच्छातील शेवटची चावी ही कुलूप उघडू शकते. शेवटचा एकही चान्स सोडला नाही, अंतिम क्षणापर्यंत दृढ राहिले तर यश अवश्य मिळते. हेच सांगणारा एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. एकदा अमेरिकेच्या कोलरेडो येथे सोन्याच्या खाणी मिळाल्या तेव्हा सारी अमेरिका कोलरेडोकडे धावत सुटली. सर्वत्र बातमी पसरली की थोडीशी जमीन घ्या व भरपूर सोने मिळवा. हे ऐकून लोकांनी जमिनी विकत घेतल्या. एक करोडपतीनेही आपली सारी संपत्ती विकून अखंड पहाडच घेतला. मोठमोठ्या यंत्रांनी खोदकाम केलं, परंतु सोन्याचा पत्ता काही लागेना. तेव्हा निराश होऊन करोडपतीने वर्तमानपत्रात यंत्र व पहाड विक्रीची जाहिरात दिली. त्याला वाटले कोण वेडा हा पहाड घेईल, पण खरेदीसाठी एक इसम तयार झाला. करोडपतीला म्हणावेसे वाटले की बाबा रे, माझ्यासारखा वेडेपणा का करतोस, पण हे सांगायची त्याची हिंमत नाही झाली. तरीही पहाड विकल्यावर करोडपतीला राहवले गेले नाही व तो घेणाऱ्या इस्माला म्हणाला, मी हा पहाड घेऊन बर्बाद झालो, पण तुम्ही का वेडेपणा करताय? तेव्हा घेणारा म्हणाला, काय माहीत, तुम्ही जिथपर्यंत खोदले तिथपर्यंत कदाचित सोनं नसेल, परंतु त्याच्या पुढे सोने नसेलच हे तुम्ही ठामपणे कसे म्हणू शकता? तेव्हा करोडपती निरुत्तर झाला आणि काय चमत्कार, पहिल्याच दिवशी एक फुटभर खोदल्या खोदल्या सोन्याची खाण सुरू झाली. हे पाहून करोडपती ओक्सा बोक्सी रडत म्हणाला, बघा तुमचे भाग्य किती मोठे. विकत घेणारा म्हणाला, भाग्य नव्हे, दृढ विश्वास. जर कर्मावर दृढ विश्वास ठेवून तुम्ही दृढतेने आणखी फुटभर खोदले असते तर पश्चातापाची ही वेळ आली नसती. म्हणतात ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. अर्थात अपयशांच्या लाटांना घाबरून समस्यांचा सागर पार करता येत नाही. तसंच दृढपणे संघर्ष केल्याशिवाय युद्ध जिंकता येत नाही व जय जयकारही होत नाही. पानबुड्या कित्येकदा सागरातून खाली हात परततो, पण दृढतेने बुड्या मारत कधी ना कधी मोठीत मोती आणतो. कर्मक्षेत्रातून पळ काढण्यापेक्षा दृढतेचे ब्रह्मास्त्र हाती घेऊन ईश्वरावर दृढ विश्वास व स्वकर्मावर दृढ निश्चय ठेवून उमंग उत्साहाने संकटांना धैर्यतेने तोंड देत दृढ पुरुषार्थाचे पाऊल पुढे टाकत गेले तर आकाशातले तारे तोडणे ही अवघड असंभव नाही, कारण दृढता हीच यशाची गुरु किल्ली आहे. तर समजलं ना मंडळींनो, आजपासून तुम्ही पण तुमच्या कामावरती दृढता ठेवा, स्वकर्तृत्वावर निश्चय ठेवा, भाग्यावर निश्चय ठेवा, ईश्वरावर निश्चय ठेवा. तर इथे घेते मी एक छोटीशी विश्रांती. पुन्हा आपण भेटूया नवीन सत्रामध्ये.

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: पुनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुनेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसण भांडण आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां,
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना